0: ओम शलकपुर जी महादेव की जय। देवादिदेव देवेश्वर महादेव की जय। श्रीदीप नारायण भगवान की जय। हिंदू धर्म सम्राट परमहंस स्वामी श्री माधवानंद पुरजी सद्गुरुदेव भगवान की जय। विश्वगुरु महामंडलेश्वर परमहंस स्वामी श्री महेश्वरानंद पुरजी गुरुदेव की जय। Salutations to the cosmic self.
1: Pozdrav kosmickému já.
0: Salutations to Shilakpur ji Siddhapit Parampara.
1: Pozdrav Shri Alakpurichiho Siddhapit Parampara.
0: My dandvat pranams to our beloved Gurudev, His Holiness Vishwaguru Mahamandalesha Maheshwaranand Puriji.
1: A uctivá poklona našemu mistrovi Shri Mahamandalesharovi, Mahamandalesharovi Maheshwaranandovi.
0: Om namo narayan to all the sannyasis present here.
1: Pozdrav všem sannyasinům, kteří tu jsou.
0: And hari om to all of you who are present here.
1: A hari om vám všem, kteří tu jste.
0: So today I would like to ask our dear Swami Yamuna Puriji to speak something and to tell something about her journey and about whatever she would like to speak.
1: Dneska bych chtěl požádat Swami Yamuna Puri, aby něco řekla, aby nám něco řekla o své cestě.
2: Yeah.